0: आणि त्या आम्हाला
1: पहा तीन वाजे तर करायची असतो की फरक अनुभव
0: आम्हाला आणि ठीक पण पाणी दिले सर पहिले गरमी गरमी होऊन तर पहिले झाडे झाडं होऊन जा कृष्णातील झाडे झाडं होऊन जा काम बरोबर सोय दिवस ऐकतील गरमी गरमी होऊन जाऊ